0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: हॅलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजला आहेत ते नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा फ्रायडे मॉर्निंग एन्जॉय करा. पण श्रोतृ कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज आहे फ्रायडे, उद्यापासून वीकेंडची सुरुवात होणार आहे. तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतनो या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. या गाण्याद्वारे श्रोतनो आठवणींच्या गावात जाऊया. तसेच आशा भोसले या ज्येष्ठ गायिकांना आदरांजली वाहूया.

सूचना आज है 12 जून एंड हिवाळ्याची सुरुवात झाली आहे तेव्हा अशा या छान वातावरणात ऐकूया पुढचं गाणं परफेक्ट गाणं फॉर दिस हिवाळा तेव्हा ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात असा भी बहान हवारा याचा आस्वाद घ्या

तुझ्यानं पुढच्या गाणं ऐकण्या आधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जगणं सुंदर असतं, जगणं सुंदर असतं फक्त आनंद शोधण्याऐवजी तो निर्माण करायला हवा. तेव्हा श्रोतनो आनंद निर्माण करा, आनंद शोधू नका, आनंद निर्माण करा. तेव्हा श्रोतनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं. तुमच्या साठवाजता आहोत जरा जरा हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक कर्षुदिनो शिडी सोबत आपण आहात त्या रेडिओ मनोरंजनवर सकाळ बीच कार्यक्रमात परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रोतनो मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. चुनिंग करा, काही श्रवणे गाण्यांचा आस्वाद घ्या. या क्षणी ऐकूया क्रांती ज्योती मराठी माध्यम या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

0: चिवरून कशी दिसते.
1: श्रोतृंनो फ्रायडे आणि उद्यापासून वीकेंडची सुरुवात होणार आहे, तेव्हा आतापासूनच वीकेंड मूड मध्ये जाऊया. वीकेंडचे स्वागत करूया पुढच्या गाण्याद्वारे. याचा आस्वाद घ्या.

श्रोतेनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठे जाऊ नका, ट्यूनिंग करत रहा. आणि या क्षणी ऐकूया पुढचं गाणं. तुमच्यासाठी वाजत आहोत सैरात या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या संगीतमय प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट फ्रायडे. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: लेजाचं सामान झिल्लक ना. अरे त्या पोरानं बघा, अरे त्यानं माधुरकी विधुरकी झिल्ली का नाय.
1: बसकीचं सामान झा बेगीन, चला चला.
2: हे मायमचं हल्ला हल्ला का नाय?
0: अरे हल्लाय, चला.